0: 5 EBI-वरील ॲडलेड मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणी या आपल्याच कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर येणारा हा सोमवार बऱ्याच वेळा आपल्या अंगावर काटा आणतो, नाही का? म्हणजे सकाळी सकाळी उठून चला झाला परत आठवडा सुरू असं म्हणत आपण आपल्या कामाला लागतो. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं तो बराच वेळा गडबडीचा पण असतो. तेव्हा या दिवसभराच्या थकावटीनंतर रात्री झोपण्याआधी मनाला थोडी उभारी मिळावी, थकवा कमी व्हावा, मन प्रसन्न व्हावं म्हणून ॲडलेड वाणी आपल्यासाठी घेऊन येतं एक नवीन कार्यक्रम नवीन विषय आणि नवीन गाण्यांसह. आणि हे शक्य होतं हे आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि प्रतिसादामुळे. त्यामुळे मला खात्री आहे की आजही आपले श्रोते आपल्या घरात आपल्या गाडीत ॲडलेड वाणीचा आनंद घेत असतील. आजचा कार्यक्रमही विशेष आहे. आपल्याच कम्युनिटीमधील प्रथमेश जटार ह्याच्या आई सौ उमा जटार यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आता यावर्षीच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला जे जे उपस्थित होते त्यांच्यासाठी उमाताईंचं नाव नक्कीच नवीन नाही. यावर्षी गाण्याच्या कार्यक्रमात खरी रंगत आणली ती उमाताईंच्या व्हायोलिननी आणि श्री यशोधन जटार यांच्या साईड रिदमनी. ते दोघे यावर्षी जेव्हा ॲडलेडला आले तेव्हा त्यांना या कार्यक्रमाविषयी सांगितलं आणि कुठलाही विचार न करता त्यांनी साथ करायला आनंदानं होकार दिला. कदाचित त्यामुळेच या गाण्याच्या कार्यक्रमाचा TRP वाढला असं मी म्हणेन. उमाताई या पुण्यातील प्रसिद्ध व्हायोलिन वादक असून त्यांनी बऱ्याच दिग्गज गायकांना साथ केली आहे. बऱ्याच मैफिलीत त्यांनी आपली कला सादर केली आहे. तेव्हा असा कलाकार जेव्हा ॲडलेडमध्ये येतो तेव्हा त्याच्याबरोबर गप्पा मारण्याची, त्याची कला, त्याचा प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी ॲडलेडवाणी कशी बरं सोडेल? उमाताई, आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: खरं तर आज प्रथमेशच्या बाबांशीही गप्पा मारण्याची इच्छा होती पण ते त्यांच्या कामानिमित्त लगेचच भारतात परत गेल्यामुळे ते यावेळी राहून गेलं. पण मला खात्री आहे की संधी पुन्हा आम्हाला नक्कीच मिळेल. उमाताई, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की व्हायोलिनच का? कारण व्हायोलिन हे मूळचं इटलीचं किंवा जर्मनीचं वाद्य आहे जे पाश्चात्य संगीतात जास्त वापरलं जातं आणि तुम्ही जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा तर हिंदुस्थानी संगीतात प्रामुख्यानं तबला, पेटी, सतार, ढोलक अशा भारतीय वाद्यांचाच वापर होत होता. व्हायोलिन नाही म्हटलं तरी तसं नौखच होतं. असं असतानाही ही व्हायोलिनची आवड तुम्हाला कशी लागली आणि त्यातला तुमचा प्रवास कसा होता?
1: तुम्ही म्हणलात तसं बरोबर आहे अगदी की त्या काळात व्हायोलिन तेवढं प्रचलित नव्हतं. पण माझ्या आयुष्यामध्ये असा योगायोग आला की माझी एक काकू आमच्या कुटुंबात लग्न होऊन सामील झाली आणि ती व्हायोलिन उत्कृष्ट वाजवायची. म्हणजे तिचे वडील हे पुण्यातील गोडसे वाद्यवादन विद्यालयाचे संचालक होते, कैलासवासी मधुकर गोडसे सर. आणि त्यामुळे ती आमच्या घरी आली तेव्हा मी पहिल्यांदा व्हायोलिन हे वाद्य बघितलं. त्याच्यानंतर त्याच सुमारास मी जेव्हा रेणुका स्वरूपमध्ये होते तेव्हा आम्हाला एक विषय ऑप्शन म्हणून होता की ज्याच्यामध्ये आम्ही गायन, वादन किंवा चित्रकला ह्यातला एक विषय निवडू शकायचो आणि वादन ह्यामध्ये व्हायोलिन हे वाद्य होतं. त्यामुळे मला तर वाद्याबद्दल फारच उत्सुकता माझी ताणली गेली आणि त्यामुळे मी की घरातही आपल्याला व्हायोलिन शिकवणारं आहे आणि शाळेतही आपल्याला व्हायोलिन हे वाद्य वाजवता येईल ह्या दृष्टीने मी व्हायोलिनकडे वळले आणि व्हायोलिन हे वाद्य शिकावं असं मला वाटलं. सुरुवातीची माझी पहिली गुरु म्हणता येईल की जी कैलासवासी मंगला पंडित माझी काकू हिच्याकडे मी काही वर्ष व्हायोलिनचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर तिचे वडील कैलासवासी मधुकर गोडसे सर यांच्याकडे मी संगीत अलंकार पदवी ही पूर्ण केली. त्यानंतर आणखीन एक माझ्या आयुष्यातला योगायोग असा की मी लग्नहून ज्या घरामध्ये आले जटार कुटुंबीय यामध्ये माझ्या सासूबाई अजया जटार ह्या पण संगीतप्रेमी होत्या आणि उत्कृष्ट गायिका होत्या. त्यांनी संगीत विशारद ही पदवी संपादन केली होती आणि त्या रोज रियाज करायच्या घरी आणि कार्यक्रम पण करायच्या पुण्यामध्ये. आणि माझे मिस्टर श्री यशोधन जटार ते पण उत्कृष्ट तबलावादक आहेत आणि तालवाद्य पण ते उत्कृष्ट साथ करतात. तर असं हे मला सांगीतिक कुटुंब मिळाल्यामुळे पुढे लग्नानंतर पण माझं व्हायोलिन हे वाद्य चालू राहिलं आणि अशा तऱ्हेने हा माझा प्रवास चालू होता. त्यातच पुढे मला पुण्यातील ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट उस्ताद फैयाज हुसेन खान, तर त्यांच्याकडे पण अनेक वर्ष त्यांचं मार्गदर्शन घ्यायची संधी मिळाली आणि आजही मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेते. त्यामुळे हा माझा संगीत प्रवास हा आतापर्यंत चालू आहे.
0: त्या प्रश्नाकडे खरं तर मी येणारच होतो, कारण आत्ता तुम्ही म्हणालात त्याच्याप्रमाणे तुमचं सगळं कुटुंब हे संगीतात रंगलंय. म्हणजे तुमच्या सासूबाई या उत्कृष्ट गायिका आहेत, श्री यशोधन जटार हे तबला वाजवतात, तुम्ही स्वतः व्हायोलिन वाजवता, प्रथमेश सुद्धा उत्तम पेटी वाजवतो, साईड रिदम वाजवतो. म्हणजे संगीताच्या दृष्टीने संपूर्ण सांगीतिक चौकोनी कुटुंब आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कसं असतं ना की आपण जेव्हा नैवेद्याचं ताट म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये भाजी असते, कोशिंबीर असते, त्याच्यानंतर पापड असतो, भात असतो, साधवरण असतो, हे सगळं जेव्हा आपण वाढतो तेव्हा ते नैवेद्याचं ताट खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. तसं मला वाटतं तुमचं कुटुंब संगीताच्या बाबतीत आहे, खूप दुर्मिळ आहे असं. मला असं विचारायचं आहे की जेव्हा ही कला तुम्ही वाढवलीत किंवा जोपासायची ठरवलीत तेव्हा असा काही विचार त्याच्यामागे होता का, विशेषतः प्रथमेशच्या बाबतीत, की आपल्याच घरातल्या जर सगळ्यांना वेगवेगळी वाद्य आली तर आपल्याच कुटुंबाचा म्हणून आपण एखादा कार्यक्रम हा सादर करू शकतो, किंवा एकमेकांना रियाज करण्यासाठी सुद्धा आपल्याच सगळ्यांचा आपल्याला उपयोग होईल.
1: आम्ही सुरुवातीपासूनच म्हणजे सासूबाई लहान असताना गाणं शिकल्या, मिस्टर लहान असताना तबला शिकायला त्यांनी सुरुवात केली, मी लहान असताना व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. पण असं झालं की आम्ही तिघही जण हे एकाच कुटुंबात असताना आपल्या एकमेकांच्या साथीने, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या वाद्याबरोबर साधना चालू होती प्रत्येकाची, पण आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करावं, एकत्रित परफॉर्मन्स द्यावा असं एक मनात कुठेतरी आलं. आणि अर्थातच आम्ही प्रथमेशला पण सांगितलं की तुला ही कला इतकी आपली ही म्हणजे शास्त्रीय संगीताची ही जी परंपरा आपल्याला मिळालेली आहे ही खरोखरच आपण खरंच भाग्यवान आहोत भारतीय, तर तुला पण ह्यातली एक कला आली तर आम्हाला त्याचा आनंद होईल आणि तूही आनंद घेशील. तर त्याप्रमाणे त्याला हार्मोनियमची आवड निर्माण झाली आणि मग आपोआपच असं आमच्या घरात एक मैफल तयार झाली आणि त्याचा आम्ही एकत्रित फायदा थोडक्यात करून घेतला आणि काही कार्यक्रमही आम्ही सादर केले.
0: मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण उमाताईंनी व्हायोलिनवर वाजवलेलं एक अत्यंत सुरेल असं नाट्यगीत ऐकलं, पण तुमच्याप्रमाणेच माझंही पोट एका गाण्याने काही भरलेलं नाही आहे. तेव्हा त्यांनी वाजवलेलं अजून एक असंच सुरेख गाणं ऐकूयात आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया.

0: उमाताई, आपण जेव्हा एखादं वाद्य वाजवतो तेव्हा आपण शास्त्रीय संगीताला साथ करतो, सुगम संगीताला साथ करतो, पाश्चात्य संगीताला साथ करतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की विशेषतः व्हायोलिनच्या बाबतीत की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संगीत प्रकारांसाठी त्याची तयारी काही वेगळ्या पद्धतीनं करावी लागते का, किंवा त्याची बैठक काही वेगळी असावी लागते का?
1: व्हायोलिन हे वाद्य असं आहे ना की जे मानवी कंठाच्या जवळ जाणारं वाद्य आहे. की आपल्या गळ्यातनं जे कंठातनं जे निघतं ते सगळं तंतोतंत व्हायोलिनवर काढता येतं. तर त्यामुळे शास्त्रीय संगीताला सुद्धा व्हायोलिनची तितकीच साथ अगदी गायकाच्या बरोबरीने करता येते. ह्या वाद्याचे अशी वैशिष्ट्य आहे की ह्याच्यावर तंतकारी गायकी दोन्ही अंग निघत असल्यामुळे ती सुगम संगीताला पण तितकीच साथ होऊ शकते त्याची, वाद्याची. तर त्यामुळे अर्थातच कुठलंही संगीत धरलं तरी त्यालाही बैठक ही खूप महत्त्वाची असते, शास्त्रीय बैठक महत्त्वाची असते. त्यामुळे तुमचा रियाज जसा असेल त्याच्यावरच तुमचं वादन निघणार. आणि वेगळी म्हणजे कसं होतं की शास्त्रीय संगीत जेव्हा त्या शास्त्रीय संगीताला साथ करतो तेव्हा गायकाच्या गायकीतनं जे निघतं ते मिंडकाम तुम्हाला त्यातनं दाखवायला लागतं, ते बारकावे तुम्हाला काढावे लागतात. आणि इकडे सुगम संगीतामध्ये जास्त करून शब्दोच्चारालाही महत्त्व असतं, त्यामुळे ते शब्द तुमच्या वाद्यातून निघाले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला जे म्हणजे बोईंगचे थोडेफार प्रकार असतील ते, किंवा तुम्हाला बोटातनं म्हणजे नुसतं मीण नाही तर ज्याला आपण टचिंग म्हणतो किंवा मुरक्या, शब्द त्यातनं निघाले पाहिजे, ह्याच्यासाठी थोडी मेहनत करावीच लागते. तर दोन्हीलाही अर्थात तुम्हाला जेवढी शास्त्रीय याची बैठक असेल तेवढी ते तो गोडवा किंवा तो तुमचा वाद्यात नक्कीच वाद्यानं निघतो होऊ शकतो.
0: असं नेहमीच म्हणतात की जरी कलाक्षेत्र हे आपला व्यवसाय नसेल किंवा जगण्याचं ध्येय नसेल तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारची कला ही आपल्याला यायलाच हवी. विशेषतः एखादं तरी वाद्य आपल्याला वाजवता यायलाच हवं, किंवा गाणं म्हणता यायला हवं, किंवा उत्तम संगीत हे समजून उमजून ऐकता यायला हवं. कारण संगीत ही अशी जादू आहे की जी आपल्याला आणि पर्यायानं दुसऱ्यांना खूप आनंद देते, मनशांती देते. आता तुम्ही 22 वर्ष शाळांमध्ये अध्यापनाचं काम करत होतात, बाल मानसशास्त्र म्हणजेच चाइल्ड सायकोलॉजीमध्ये तुम्ही खूप काम केलंय, हे सगळं व्यावसायिक ही सगळी व्यवधानं सांभाळून कौटुंबिक व्यवधानं सांभाळून तुम्ही ही व्हायोलिनची कला कशी जोपासलीत आणि ती कशी फुलवलीत?
1: आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आपण किती बिझी असलो तरी हे संगीत, हे भारतीय संगीत विशेषतः मला जाणवतं की आपल्याला खूप मेंटल स्ट्रेस रिलीज करण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे कुठलाही ताणतणाव आपल्या रोजचं जीवन असेल, वेळ गाठायचे किंवा आपल्याला काही प्रेशर्स असतात कामाच्या जागी, ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला आपल्याला खरंच हे शास्त्रीय संगीत खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याला मार्ग दाखवतं म्हणू किंवा आपल्याला मनावरचा ताण कमी करायला खूप मदत करतं. त्यामुळे आम्हाला पण असं नेहमी जाणवायचं, मी माझे मिस्टर सगळ्यांनाच, की आपली ही कला आहे ही आपण जर का आपल्या त्या व्यापामध्ये आपल्याला फार वेळ देता येत नसतो पण तरी जी लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलंय, गुरूंनी जे आपल्याला मार्गदर्शन करून घडवलंय ते ॲटलिस्ट आपण थोडं चालू ठेवायचं, आपल्याला वेळ मिळेल तशा ह्याच्यातनं चालू ठेवलं तर ते आपल्या पुढच्या जीवनामध्ये त्याचा फार उपयोग होऊ शकतो. जसं आम्ही म्हणजे मी जरी माझ्या बाकीच्या व्यापामध्ये घरच्या जबाबदाऱ्या असतील किंवा शाळेमध्ये नोकरी करत असताना जे काही कामाचे व्याप असतील त्यातनं जेव्हा थोडा वेळ मिळायचा तेव्हा अगदी प्रॅक्टिस नाही जमली तरी जिथे जे कोणी बोलवतील साथ करायला मिळेल अशा कार्यक्रमातनं मी थोडं थोडं प्रयत्न करत होते की जेणेकरून माझा रियाज पण त्यातनं व्हायचा आणि मला एक स्ट्रेस रिलीज व्हायचा माझा, किंवा मला एक त्यातनं जो आनंद निखळ आनंद मिळतो त्यावेळेला आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या सगळे जे व्याप विसरून जातो आणि मस्त तल्लीन होऊन जातो, हा अनुभव आम्हाला मिळायचा. त्यामुळे त्यावेळेला वेळ नाही मिळाला तरी आम्ही जमेल तसे कार्यक्रमातनं साथ करत होतो, वेगवेगळे कलाकार भेटत होते, त्यांच्या संवादातनं नवीन नवीन माहिती मिळत होती ह्या संगीताबद्दल, असा सगळा आनंद आस्वाद घेत घेत आम्हीही कला चालू ठेवली, त्यामुळे आता निवृत्तीनंतर सुद्धा आम्हाला आता वेळ कसा घालवायचा असा हा प्रश्न पडत नाही आणि सतत चालू असतात आमचे कार्यक्रम. आम्ही आनंद घेतो, दुसऱ्याला आनंद देतो.
0: हे खूप छान वाक्य तुम्ही म्हणलात की आम्हीही आनंद घेतो आणि दुसऱ्यालाही आनंद देतो. मला वाटतं संगीताची ही खरी ताकद आहे. ही जी आता तुम्ही म्हणलात त्यातनंच मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय की ह्या व्हायोलिनच्या निमित्तानं तुम्ही भरपूर कार्यक्रम केलेत, भरपूर मोठ्या मोठ्या लोकांना साथी केल्यात, भरपूर ठिकाणी कार्यक्रम केलेत, तर त्याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल की तुम्ही कोणाकोणाला साथ केली आणि त्यातला एखादा असा काही तुमचा अनुभव आहे का की जो तुम्हाला आमच्या श्रोत्यांना सांगायला आवडेल.
1: अनेक कलाकारांबरोबर अनेक कार्यक्रमात साथ करायची मला संधी मिळाली. सगळ्यांचाच काही उल्लेख इथे करणं शक्य होणार नाही, पण काही निवडक मी सांगू शकते. माझे मिस्टर यशोधन यांनी स्वरसुमन या नावाने काही कार्यक्रम सादर केले, म्हणजे काही कार्यक्रमांच्या संकल्पना त्यांच्याच होत्या. यामध्ये भैरव ते भैरवी की ज्यामध्ये राग आम्ही निवडले होते आणि त्या आधारित त्याच्या त्या रागांच्या आधारित बंदिशीचा एक कार्यक्रम सादर केला. त्याचप्रमाणे कृष्ण प्रतिमा, म्हणजे कृष्णावर आधारित आपल्या इथे खूप बंदिशी आहेत आपल्या संगीतात, तर त्या घेऊन त्याच्यावर कार्यक्रम सादर केले. आणि एक स्वरसागरातील पुलं हा अतिशय वैविध्यपूर्ण असा दृकश्राव्य कार्यक्रम आम्ही करतो.
2: वा क्या बात आहे.
1: पुलं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्वांनाच प्रिय आहेच. या कार्यक्रमात मात्र पुलंची सांगीतिक कारकीर्द आम्ही दाखवली, म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, त्यांनी गायलेली गाणी आम्ही सादर करतो. आणि शिवाय त्यांची मुलाखत, हार्मोनियम वादन आणि त्यांनी केलेल्या सांगीतिक कोट्या किंवा ज्याला आपण विनोद म्हणू हे आम्ही दृकश्राव्य माध्यमातून दाखवतो. तर ह्याचे पण आम्ही बरेच कार्यक्रम केले. त्याशिवाय सौ सुनीता गुणे म्हणून आहेत, त्यांच्या संगीत त्रिमूर्ती या कार्यक्रमात सुद्धा मी व्हायोलिनची साथसंगत करते. आता पुण्यात, पुण्याबाहेर असे बरेच त्यांचे कार्यक्रम झालेत. आणखीन एक विशेष म्हणजे सूरसखी नावाने आमचा 10 महिलांचा एक ग्रुप आहे. आम्ही कजरा मोहब्बतवाला हा हिंदी फिमेल डुएट्सचा, म्हणजे हिंदी जुन्या काही निवडक गीतांचा कार्यक्रम करतो, ज्याची संकल्पना रंजना ताई काळे आणि मानिनी गुर्जर यांची आहे, म्हणजे निर्मिती मानिनी गुर्जर यांची आहे. आणि या दोघी आणि आम्ही 8 अशा 10 म्हणजे मैत्रिणीच म्हणा ना की अशा आम्ही सख्या आहोत. यामध्ये 3 गायिका, तबला, ढोलक, तालवाद्य, हार्मोनियम, सिंथसायझर आणि मी व्हायोलिनची साथ करते अशा या, आणि निवेदिका अशा या सगळ्या आम्ही महिला आहोत.
2: वा वा वा.
1: या प्रोग्रामचे आमचे 62 कार्यक्रम झालेत पुण्यात आणि पुण्याबाहेर. त्यात आम्ही काही सामाजिक संस्थांसाठी सुद्धा केलेले आहेत, काही समारंभांसाठी केलेत. आणि सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान मला वाटतोय की आमच्या ग्रुपला हा कार्यक्रम आम्हाला बहारीन येथे करण्याची संधी मिळाली 2019 साली. तिथे इंडियन लेडीज असोसिएशनचा ग्रुप आहे, त्यांनी आम्हाला बोलवलं आणि 3 दिवस म्हणजे आपण म्हणतो ना की स्वप्नातले क्षण अनुभवले आणि आमच्यासाठी खरंच खूप भाग्याची गोष्ट होती. त्याचप्रमाणे आदरणीय आशाताईंनी गायलेल्या गाण्यांवर देखील आम्ही अनन्य आशा हा कार्यक्रम पण सादर करतो सूरसखीतर्फे. तसंच काही आदरणीय आणि मान्यवर कलाकारांबरोबर पण मला साथसंगत करायची, व्हायोलिनची साथसंगत करायची संधी मिळाली. त्यामध्ये माझे गुरु उस्ताद फैयाज हुसेन खां यांच्याबरोबर दूरदर्शनवर एक कार्यक्रम करायची संधी मिळाली. तसंच काही मैफिलीत त्यांच्याबरोबर साथ करायची मला संधी मिळाली. तसंच गझल गायक उस्ताद अनवर कुरेशी सर आहे, नंतर अली हुसेन सध्याचे तरुण गायक आहेत यांच्याबरोबर देखील गझलांजली म्हणून कार्यक्रमात मी व्हायोलिनची साथ संगत केली. तसंच आपल्याला माहिती आहे श्री चारुदत्त आफळे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, त्यांच्याबरोबर काही वर्षांपूर्वी आम्ही प्रभात गीते असा एक कार्यक्रम बसवला होता आणि त्याचे पण बरेच प्रयोग त्यावेळेला कार्यक्रम आम्ही केले. आणि जर आपण काही मान्यवरांचं नाव घेता येईल तर ज्येष्ठ गायिका सौ बकुलताई पंडित, श्रीमती मधुवंती ताई दांडेकर, श्री यादवराज फोड यांच्याबरोबर देखील व्हायोलिनची साथसंगत करायची संधी मिळाली. त्यामुळे हे असे वेगवेगळे कार्यक्रम मिळाल्याचा एक आनंद परमेश्वराची कृपा, आईवडिलांनी शिकवलं आहे आणि गुरूंनी जे दिलं आहे, ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि मैत्रिणी किंवा नातेवाईक सगळ्यांनी भरभरून दिलेलं प्रेम याच्यामुळेच हे शक्य झालं. आणि अर्थात मला विसरून चालणार नाही माझ्या सासरच्या सासूबाई आणि माझे मिस्टर यशवंत जटाना. पुढे माझा मुलगा प्रथमेश आणि सून पण सायली, ती पण कथ्थक शिकली आहे. ह्या दोघांच्यामुळे आज मी ॲडिलेडमध्ये ह्या वेळेला मी परत एकदा येऊन कार्यक्रम सादर करू शकले. हा एक वेगळा अनुभव, म्हणजे हा मला एक वैशिष्ट्यपूर्ण असा अनुभव वाटला की इथल्या लोकांनी, अतिशय मराठी लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र दिनाचा हा जो आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षी ते सादर करतात, वेगवेगळा विषय घेऊन करतात, त्यात व्हायोलिनची साथ करायची संधी मिळाली, तर हाही एक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. यासाठी मी मराठी मंडळाच्या, ॲडलेड मराठी मंडळाच्या अध्यक्षा कालिंदी मावशी चिरमुले आणि त्यांचे सहकारी यांचे मी मनापासून आभार मानते.
0: आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनेक दिग्गज कलाकारांना साथी केल्या आहेत, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले आहेत देशामध्ये, परदेशामध्ये सोलो परफॉर्मन्सेस केले आहेत. मला असं विचारायचं आहे की असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल, म्हणजे एखादा मिश्किल अनुभव असेल किंवा एखादा कायम मनावर कोरला गेलेला अनुभव असेल, असा काही अनुभव आहे का?
1: नाही, प्रत्येक कार्यक्रम हा जणू काही एक पहिला अनुभव असल्यासारखाच असायचा. प्रेक्षकांकडनं मिळालेली उत्स्फूर्त दाद, विशेषतः या महिलांच्या कार्यक्रमामध्ये, किंवा माझी एक मैत्रीण आहे संपदा गोखले की जिने गीत रामायणाला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला 61 कार्यक्रम करूया असा तिने एक मानस केला होता एका वर्षात, पण त्याचे आमचे आत्तापर्यंत 70 कार्यक्रम झाले. या अजरामर कलाकृतीमध्ये मला साथ करायची संधी मिळाली ह्याचा पण मला खरोखरच मनापासून आनंद झाला. आणि त्यावेळेला सादर करताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे प्रेक्षकांनी, म्हणजे अगदी काही गाण्यांना अगदी डोळ्यातनं त्यांच्या अश्रू व्हायचे इतकं, म्हणजे आम्हाला हा अनुभव असा खूप छान मिळायचा. आणि ह्यावेळेला प्रत्येकाकडनं, म्हणजे मला असं सांगता येणार नाही की हाच कार्यक्रम चांगला किंवा कुठल्या आठवणीत राहिला, कारण हे प्रत्येक कार्यक्रम मनावर खूप कोरले गेलेले आहेत. प्रत्येक कार्यक्रमातनं जो आम्हाला प्रेक्षकांकडनं मिळालेली दाद आहे ही म्हणजे आयुष्याला एक छान आनंद आणि एक फुलवणारी आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे लक्षात राहण्यासारखे क्षण सांगायचे तर ज्येष्ठ व्हायोलिन वादक श्री प्रभाकर जोग यांच्या घरी जाऊन त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे पीसेस त्यांनी माझ्याकडनं बसवून घेतले काही गाण्यांचे तो दिवस. नंतर श्री अशोक पत्की सरांच्या 75व्या वाढदिवशी त्यांच्या पुण्यातल्या शिष्यांनी केलेल्या कार्यक्रमात त्यांच्यासमोर मला व्हायोलिनची जी साथ करायला मिळाली तो दिवस. आणि विदुषी एन राजन मॅडम, ज्येष्ठ व्हायोलिन वादिका, तर यांच्यासमोर बसून 10 दिवसांचा वर्कशॉप मी त्याने अटेंड करू शकले. आणि DD सह्याद्रीवरील म्युझिक मस्ती गप्पा गाणी या कार्यक्रमात 2010 साली सांगीतिक कुटुंब म्हणून आमची मुलाखत घेतली गेली हाही खूप अविस्मरणीय अनुभव आम्हाला मिळाला. अशा ह्या अनमोल आठवणी कायम स्मरणात आहे. हां, आणि एक मिश्किल अनुभव बरं का, की काही वर्षांपूर्वी एक तरुण मुलगा माझ्याकडे व्हायोलिन शिकायला आला. म्हणजे तो मला काय म्हणला की मला मोहब्बते ह्या सिनेमात, म्हणजे शाहरुख खानने असं उभं राहून व्हायोलिन वाजवलंय तर तसं त्याला म्हणजे शिकायचं होतं.
2: बरोबर.
1: तर तो मला म्हणला की मला 1-2 महिन्यात ते शाहरुख खानसारखं आलं पाहिजे आणि तुम्ही म्हणाल त्या किमतीचं मी व्हायोलिन विकत घेईन. तर मी त्याला सांगितलं की अरे बाबा, इतकं काय सोपं नाही आहे 1-2 महिन्यात येण्यासारखं, की ही कला ही अशी वर्षानुवर्ष शिकली तरी कमीच आहे.
2: हो खरं.
1: आता मी गेले 40 वर्ष व्हायोलिन वाजवते तरी मला माहिती आहे की मला 5-10% येत आहे, कारण आपलं संगीत हे इतकं सोपं नाही आहे असं त्याचं बौद्धिक घेतल्यानंतर तो माझ्याकडे फिरकलाच नाही. त्यामुळे असे काही विनोदी अनुभव पण येतात.
0: खरं तर अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत, बरंच काही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे या आपल्या गप्पा ह्या अशाच चालू राहू शकतील कारण संगीत हा असा विषय आहे की त्याच्या जेवढी तुम्ही बुडी माराल, जेवढं त्याच्या तळाशी जाल, तेवढंच प्रत्येक वेळी आपल्या हाताला काहीतरी नवीन नक्कीच लागतं. पण वेळेअभावी आज आपल्याला हा कार्यक्रमाची सांगता करायला लागते. आपण आज आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात त्याबद्दल ॲडलेड वाणीतर्फे आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, तुम्हालाही जर या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या टीमशी नक्की संपर्क साधा. भेटूयात पुढच्या सोमवारी ठीक 7:30 वाजता.